पहिला आखा जीवा विसरै मर जाओ आखन औखा साचा नाओ साचे नाम की लागै भूख।

क्या नानक जंत विचारा तू घट घट अंतर सर्ब निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज विडाना तू आपे दाता आपे भुगता जी हौ।